सतगुरु सो थान सुहावा, राम राजे विसर नाहीं दातार, विसर नाहीं दातार।

गावे को जापै दिसे दूर, गावे को विखै हादरा हदूर, कथना कथि न आवे तोट, कथ कथ कथि कोटि कोट कोट, दिदा दिल दे थक पाहि, जुगा जुगंतर खाहि खाहि, हुक्मी हुक्म चलाए राहु, नानक विगसै वे परवाहु, साचा साहिब सा

अनाद असंभ ताका मूड उचारत भेदा जाको भेव न पावत बेदा ताकाउ कर पाहन अनुमानत महामूड कछ भेद न जानत